0: अस्सलाम वालेकुम, मैं रश्मिया थे कि खानुल मिस के सारा हदाई में गई हूँ ना उधर उधर के वाल करेगा हदा फावा वाह कवा पाक हो मुझे रश्मिया बामी दो की फावे तहनिया जो हिराज ने यह देते राई सोचे मोरिया डॉक्टर मसल मसल जगह देते हो नशा वड़ा के तीते भी एम में हाबे पुरो नशा दुरा गातो मे रश्मिया तो बल्ला मुंग आज अडवा सामुंग के दवा एम में हाबे पुरो ना आज में से फारो आरिसुरा मे रश्मिया तो हुशाला देनी अलगनो शफीनाज नासिर
1: ಉತಿ ಮುಗಾಜಿ ಬಂಡಾರನ್ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ದರಿವರು ಅಹಮದ್ ಶಿಯಾಫ್ ಶುಜಾವ್ಗೆ ಕೀರ್ತಿ ಕುರುವಾನ್ ಕಿಯುವು ದೆಂಗೊಂಡಾಣಿ ಕೌಮಿ ದುವಹಾ ಗುಳೆ ಬಂಜೆ ಕಿಯು ಮಂದಿ ಹುಷಾಳ ದೇಣಿ ಗಾಜಿ ಬಂಡಾರನ್ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಗ್ರೇಡ್ ನೋಯ್ಗೆ ದರಿವರು ಅಮ್ರತ್ ಐಶಾನ್ ಅಬ್ದುಲ್ಲೋ ಅಮ್ರತ್ ಐಶಾನ್ ಅಬ್ದುಲ್ಲೋ
2: Fatihu folef Fatihu folef ini femma fatigata mung huandu mala

0: हंगार
1: अंगार दो मेंदुर कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे देगड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो केरे मेंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकड़ दिवे राज्य चाडू वगुता हालताय को लोब इम्तिहान कुरेवे मिदुनियेगा दरिफुर देखे इंतिहाय लोबवा बप्पे
1: दरिफुर आहदे अवा बप्प काता नेदुमु कुरे एकल वाहक अडो हालन तेदो
3: एकम बप्पे प्रॉमिस वेबा कक्के वरे कुरे नुने दं
2: ए बप्पा गे होफेन देकुं हुट्टाली दरिफुर गे होफेन ता हकीकत कं हते आदिनु मट्टका ए बप्पा गे दुनिये आबाद कुरुं हुट्टाली ए दरिफुल गे दुनिये फुरी हम को दिनो मट्टका
1: आर दुकुल्दा फरुंदे आते स्कुर ए ये ने मंजर ओड
2: लफ्स तक कुंपुने नु देवेने कुर्बानी एक के वाहक रिहों हुरी हिते के वाहक
0: दिवही राज्य के अडुंगे निस्तनी
2: रिसाही
4: कोमे बुरा सच दुआ है कि मैं दूर कोरे एकार गड़ी फड़ा रहे।
2: रिपीट हमेरे दिया गड़ी तेरी हूँ, आदि होकर दूँ केरे मैं दम बार गड़ी तेरी हूँ। एंगा 76 साल इसमें 1 किलोहर्ट्स मीडियम वेव, आदि 89 मेगाहर्ट्स एफएम बैंड।
4: दिवे राज से क्या डू?
5: चावेर कमाए को फिलावल कुरा गेंदी उमंग आलोगन में मुदरिसो मसक के कुरा गई।
6: फिलावल रेव उमंगा आलोगन में बलानी कुदिंगे बैवेरुंग इतर कुरा बैने गए तका।
7: टेक्नोलॉजी बैनुं को गयों करना दिन में किमी जमानों के इम्मे कामी आप गए।
2: तिये ही कामी आप मुदरिस के बुनेवे फदा इल्मी वाहक तक गेनिस दिनमा दिवहराज्य गड़ूं गेनिस देनी।
0: एदुरु अशी
6: ಶೌಗರ್ ಕಂ ಇತುರು ಕುರ್ಮದೆ ಮಿಸ್ ಆಮಗತೆಗ ಕೊಲ್ಲಾ ಕಾಂತತ್ತಂ ಹುನ್ನಾನಿ
8: ತಿಮಣ ಹಂದಾಂ ಎ ಬೋಟೆ ಅದಿವೆಸ್ ಮಿಸ್ ಮೀ ತಿಮಣ ನೆಲ್ಲಿಯಂ ಕೆಂದಸ್ ಕೊದ
9: ಗೌಮೆ ಬಿನಾ ಕುರವೇನಿ ಅಣ್ಣಂ ಒ ಜೀವತಪುಗೆ ಎ ದರಿವರುಂಗೆ ಸಿಕುಂಡಿತ ಬಿನಾ ಕೊ
2: ತಜಿಬಾ ಕಾರು ಎದುರುಂಗೆ ತಜಿಬಾಯಿ ಅದುಗೆ ಲ ಸಿಕುಂಡಿತ ಬಟ್ಟಂ ಕೊದ್ದೆವ್ವ
0: ಹರುದನ ಬಿಂಗಲಕ ಹರುದನ ಮುರಬ್ಬಿ
10: ಎದುರು ಅಶಿ ಬುರಾಸ್ವತಿ ದುಹುಗೆ ಹಿಂದುನು ದಿಹಗಡಿ ತಿರಿಹುಂ ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಂ ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ದಿಹೆ ಛಾಯಿರು ಎಂಹಾ ಸತರ ಸತೇಗ ಸಾಳಿಸ್ ನೋಯ್ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಂಟಿಹ ನೋಯ್ ಮೆಗ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್

मैं नबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवर्गे वडागतु मफहु मुहम्मद गिफान गे उम्मत अंगुइन एम्मे मुहिम्मु आदि असासी मसदरु कमगवा कीरत कुरान जमाको एगे सहक कशवर कुरुमुगे बुर मसूलियत हवाल कुरेबुनी कुरान गे इल्म खासवे वडागें हुन्नेबि मि नसीब वेरि जुवा सहाबिया मी मुर्तद्दुवी मी हुन्ना देकुल कुरेबुनु हंगुरामतका खासको यमामा हंगुरामेग कुरान हितुदस गिना अददेगे हाफिसुं शहीदोमा गुलिगें कुम्मेहें कुरंचे हुनु बरं अवस अदि मुहिम्मु मसक्कते केरित कुरान इफ्फोतक जमानु कोफिनम एगे बोडु बैं उनिवेगें हिंगा दाने कमुगे बीरु एककं उमरु गिफान खलीफा अबू बकरु गिफान विस्ना देवे एफहु अबू बकरु गिफान जैद बिन साबित गेन्नवा विदालुवे खलेगि फानकी बुद्धि वेरिसुवानकी अदि खलेगि फानकी अहरुमें इतुबारु कुरा दोगो हेद्देवुमे नुवत हंदुमफुलु नेतुमे फद कमक तुहमत कुरेवेने बेफुलेन नूने अदि खलेगि फानकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गरिहुगा वही लियुवा उळुवे बेफुलेकी एहें कमु कीरित कुरान बेहिफवा हुरिहा बैतकें होद्दवा एफोतक जमा कुरा बाशे जैद गिफान मि बुर मसूलियत वगुतुं एहसास कुरेबुनु फहुं एकले गिफान विदालुवे अल्लाह कंदी बुनमे फरुबद तहुगे तेरें फरुबदे एहें तनक बदल कुरुमा अबू बकुरु गिफान अहरे नंग अमुर कुरेबि नमविस कुरुआन जमा कुरुमं एकले गिफान कुरेबि अमुर फुल बुरें एकं अहरे न लुईविस कंकशवरे एम्मे फहुं जैद गिफान ए मसकता हवाले वडागे एकलेगे फान विदाल विगुतुग कीरित कुरुआन लियेफवा तंतं होद्दवा हमुगे एकी बैतका कोंडुकशितका खदुरु रुकुगे फंतकुगे इतुरुं हितुदस्कुगें तिबे मीहुंगे हित्तकुं कुरुआन एक्कुरबं फिट्टेबे मी वरब्बुर अदि फरुवातिरि कमायकु कुरंचे हे मसक्कते एम्मे कुड नुवत नेंगी नमवेस एव्वेस कुशें ए मसक्कतुगे तेरिया बदिगे नुदियुम जैदुगे फान नुहनु बोड समालुकं देव्वे एकलेग फान मिमसेक्के निम्मेवुम फहु तैयार कुरेवुनु सुहुफ्त नुवत गंडुतं अबू बकुरु गिफाना हवाल कुरेवे अबू बकुरु गिफान अवहार वुमुगे कुरिं ए सुहुफ्तं उमर गिफाना हवाल कुरेवे अदि उमर गिफान अवहार वुमुं ए सुहुफ्तं एकलेग फान गे दरिकंबलुं हफ्सा गिफाना हवाल कुरेवुनु हफ्सा गिफाना उम्म सलमा गिफाना आयशत गिफानकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गे अंबिया बि कबलुं गे तिरें कीरित कुरान हितु दस कुरे बि बे कबलुं उस्मान गिफान के खिलाफतुग इस्लाम दीन दुनिया के एकी कंकोलु तक फितुरु गेंदियु मायकु कीरित कुरान कियवा गुतुग तफातु तक हुरिका फाहगवां फेशिर एदवस्वरु इराकु का हुन्नेवे हुजेफत बिन अल यमान के इसनेंगे वमुगे मतिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबीन के जमातकुं उस्मान गिफान के अरिहा वडागें कुराना मेदु मुस्लिम उम्मतु के मेदुग खिलाफतं उफेदुमुगे कुरिं ए उम्मे सलामे को देवुमं ए दिवडागे ए हिंदु उस्मान गिफान हफ्सा गिफान ग्यारी हुं कुरान लियेफवा असलो मुस्हफ गेन्नवा एम्मे इतुबार हुरे इल्म वेरे सहाबी यकम गवा जैद बुन साबिता एहनिहिं काबिल सहाबी नं ए लियुं तकुं सहा कोपी तके तैयार कुरुमं अमुरु कुरेवि मि मुहिम्मु मसक्कतुगे इस वेरियकं हमजेस्सेवी जैद बुन साबित अबू बकुरु गिफान के खिलाफतुग कुरान एक कुरेबुमुग जैद गिफान गेंगुलु विफद फूरिहम अदि रक्कातेरि उसूल तहुगे मतिं मि मसेक्के वेस एकले गिफान निम्मवा लेब्बे जैद गिफाना एकले गिफान गे एहीतेरिं कुरान गे गिना कोपी तके तैयार कुरेब्बे उस्मान गिफान गे मि कोपी तहुगे तेरें कोपीये मुस्लिमुं गे कोम्मे सरहद्दक फुनुवा एनुं एहें हुरिहा लियुं तकें एई वकिवकि फफुत्तके कमगवियस नुवत फुरिहम मुस्हफ्तके कमगवियस अंदालुमं अमुरु कुरेव्वे मी कुरान कियेवुमु गहुरि तफातु तन्नत्ताला एग्गे कुरुमट्टका एळुव्वे मुहिम्मु फियवळे उस्मान गिफान गे अमिल्ल फुळु बेणुं फुळ एई एक कोपी बेहेट्टेवुमफहु असलु मुस्हफ हफ्सा गिफान रद्दु कुद्देव्वे
މިކަމުގެ ސަބަބުން ޒައިދު ބުނު ސާބިތު ވެގެން ދިޔައީ ކީރިތ ޤުރުއާންގެ ޢިލްމުގެ އެންމެ ކުރިޔަރާފަވާ އެންމެ ބޮޑު އެއް ޢިލްމު ވެރިޔާއެވެ. ޢުމަރުގެ ފާން އެއްފަހަރަކު މުސްލިމުންނާ މުޚާޠަބު ކުރައްވާ ވިދާޅުވި އޭ މީސްތަކުންނޭ ޤުރުއާނާ ބެހޭގޮތުން އެއްވެސް ސުވާލެއް ކުރަން ބޭނުންވާ މީހަކު ޒައިދު ބުނު ސާބިތުގެ އަރިހަށްދާށެވެ. އެހެންކަމުން ރަސޫލާ ޞައްލަﷲ ޢަލައިހި ވަސައްލަމަގެ ޞަޙާބީންނާ ތާބީ ބޭކަލުންގެ ތެރެއް ޢިލްމު އުނގެނުމަށް އެދިވެޑައިނެވި ބޭފުޅުން އެކަލޭގެފާނުގެ ޢިލްމީ މުއްސަނދިކަމުން ފައިދާ ހޯއްދެވުމައްޓަކާ ދުރު ހިސާބުތަކުން ޒިޔާރަތް ކުރެއްވި. ޒައިދު ބުނު ސާބިތު ރަޟިއަﷲ ޢަންހު އަވަހާރުވުމުން އަބޫ ހުރައިރާ ރަޟިއަﷲ ޢަންހު ވިދާޅުވި. މިއަދު މި އުއްމަތުގެ ބޮޑު ޢާލިމް އަވަހާރުވެއްޖެ. ޒައިދު ބުނު ސާބިތު ރަޟިއަﷲ ޢަންހު އުފަންވެ ވަޑައިގަތީ މަދީނާގެ ޢުމުރު ފުޅުން އެންމެހާ އަހަރުގެ ބައްޕަ ނިޔާވެ ޔަތީމުވި. މައި ނަބިއްޔާ ޞައްލަﷲ ޢަލައިހި ވަސައްލަމަ މަދީނާއަށް ހިޖުރަ ކުރެއްވި އިރު ޒައިދުގެ ފާންގެ ޢުމުރު ފުޅަކީ އެންމެ އެގާރަ އަހަރު. ಇಸ್ಲಾಂ ದೀನಂಗ ಲೋಯಿಬ್ಬೆಗೆ ಬೊಡುಕಮುಂ ಬದುರು ಹಂಗುರಾಮೆಯ ಉಹುದು ಹಂಗುರಾಮೆಯಾಗ ಬ್ಯಾವೆರುವುಮಂ ಎದಿವಡಾಗೆ. ನಮವೆಸ್ ಉಮುರು ಫುಳುಂ ಹಂಗುಕಮುಂ ಮ್ಯಾ ನಬಿಯ ಸಲ್ಲುಲ್ಲೋ ಅಲೇಹಿ ವಸಲ್ಲಂ ಏಕಮಂ ಹುದ್ದೆಯನ್ನು ದೆವ್ವಿ. ಏಕಲೇಗೆ ಫಾನ್ ಫುರತಮ ಬ್ಯಾವೆರೆವಡಾಗೆ ಹಂಗುರಾಮೆಯಕಿ ಹಂದಗು ಹಂಗುರಾಮ. ಏಕಲೇಗೆ ಫಾನಕಿ ಇಸ್ಲಾಂ ದೀನಟ್ಟಕ ಇತಂ ಖಿದ್ಮತೆ ಕುರೆವಿ ಮತಿವೆರಿ ಸಹಾಬಿಯ. ಮಿಗೊತುಂ ಮ್ಯಾ ನಬಿಯಾ ಸಲ್ಲುಲ್ಲೋ ಅಲೇಹಿ ವಸಲ್ಲಂ ಝೈದುಗೆ ಫಾನ ಯಹೂದೀನ್ಗೆ ಬಸ್, ಇಬ್ರಾನಿ ಬಸ್, ಅದೆ ಸೀರಿಯಾನಿ ಬಸ್ ಉಂಗೆನುಮಂ ಅಮುರು ಕುರೆಬ್ಬಿ. ಏಕಲೇಗೆ ಫಾನ್ ಹ್ಯಾರಾಮ ಫದ ಹಲುವಿಮಿನೆಗ್ಗ ಎಮ್ಮೆ ಫಣರ ದುವಹುಗೆ ತೆರೆಯಗ ಮಿ ಬಸ್ತ ದಸ್ ಕುರೆಬ್ಬಿ. ಮೀಗೆ ಸಬಬುಂ ರಸೂಲಾ ಸಲ್ಲುಲ್ಲೋ ಅಲೇಹಿ ವಸಲ್ಲಂ ಬೇರುಗೆ ಲೀಡರುನ ಫುಣುವ ಸಿಟಿ ಫುಳುತ ಲಿಯುವುಮ ಎಫರಾತಕುಂ ಅಣ್ಣ ಸಿಟೀತ ತರುಜಮಾ ಕುರೆಬ್ಬುಮುಗೆ ಮುಹಿಮ್ಮು ದೌರು ಏಕಲೇಗೆ ಫಾನ್ ಅದಾ ಕುರೆಬ್ಬಿ. ಹಮಮಿಗೊತನ್ ಅಬೂಬಕುರುಗೆ ಫಾನ್ಗೆ ಖಿಲಾಫತುಗ ಯಮಾಮ ಹಂಗುರಾಮ್ಯಾಗ ಗಿನ ಅದದೆಗ್ಗೆ ಹಾಫಿಜುಂ ಶಹೀದು ಉಮಾ ಗುಳಿಗೆ ಕುರುವಾನ್ ಎಫ್ಫೊತೆಗ್ಗೆ ಸಿಫಯ ಜಮಾ ಕುರುಮುಗೆ ಬುರ ಮಸೂದಿಯತ್ ಹವಾಲ್ ಕುರೆಗುನಿ ಝೈದುಗೆ ಫಾಣ. ಏಕಲೇಗೆ ಫಾನ್ ಮಿಮಸೆಕ್ಕೆ ಕುರೆವಿ ನುಹನು ಫರ್ವಾತಿರಿ ಕಮಾಯಕು ಕೊಮ್ಮೆ ಆಯತಕ ದೆಹೆಕಿಂ ಹೋದ್ದವಾಗೆ. ಹಮ ಎಹೆಮ್ಮೆ ಉಸ್ಮಾನ್ಗೆ ಫಾನ್ಗೆ ಖಿಲಾಫತುಗ ಮುಳಿ ಇಸ್ಲಾಮಿ ಉಮ್ಮೆ ಎಕ್ ಗಿರಾದಕ ಜಮಾಕುರು ಮಟ್ಟಕ ತಯಾರು ಕುರೆವನು ಮುಸ್ಸಫ್ದ ಲೀವುಮುಗೆ ಇಸ್ ಬೇಕಲ ಕೀವೆಸ್ ಝೈದುಗೆ ಫಾಣ. ಕೊಮ್ಮೆ ಮುಸ್ಲಿಮಕುವೆಸ್ ಕೀರಿತ್ ಕುರುವಾನ್ ಅತಣ್ಣಗ ಏಗೆ ಆಯತ್ತಕ ಸೂರೆತ್ತ ಕಿಯವಾಯರು ನುವತ ಅಡುವ ಹಾಯರು ಎ ಮತಿವೆರೆ ಫೆ ರಕ್ಕಾತೆರಿಕೊಂ ಅಣ್ಣಂ ಜೀಲುತಕ ಫೋರುಕೊದ್ದಿನುಮುಗ ರಸೂಲಾ ಸಲ್ಲಲ್ಲೋಹ ಅಲೇಹಿ ವಸಲ್ಲಂಗೆ ಮತಿವೆರಿ ಸಹಾಬಿ ಝೈದು ಬುನ್ ಸಾಬಿತ್ ರವಿಯಲ್ಲೋ ಹಣ್ಣ ಅದಾ ಕುರೆವಿ ಬುರ ಮಸೂದಿಯತುಗೆ ಮತಿಂ ಹಂದಾಂಕೊ ಏಕಲೇಗೆ ಫಾಣ ಶುಕುರುವರಿ ವಾಂಜೆಹಿ. ಮೀ ಮ್ಯಾಂಗಲ್ಲೋಹ್ಗೆ ವಹೀಬಸ್ ಫುಳುಗ ವಾಫದ್ಯಾಂಗ್ ಏಕಲಾಂಗೆ ಎಫೆ ರಕ್ಕಾತೆರಿ ಕುರವ್ವಾಣೆ ಕಮುಗೆ ಹೆಕ್ಕೆ. ಕೀರಿತ್ ಕುರ್ವಾನ್ಗೆ ಸೂರತುಲ್ ಹಿಜ್ರುಗೆ ನೋವಣ ಆಯತುಗ ಮ್ಯಾಂಗಲ್ಲೋಹ್ ವಹೀ ಕುರವಾಫ್ವಣಿ ಮಿಫದ್ಯಾಂಗ್.

0: मुन्ना कोबा की है ना के देड़ा ही है
1: अल्हम्दुलिल्लाह मुन्ना आरांगला खालो में देड़ा ही है
0: अफनस देड़ा ही है मुन्ना मुन्ना कोम वड़ा में के दक काफ़ूंग अता
2: मुन्ना थी है बरको वेंडना हिंग कमेंने अफन थी कंको लन्ना
1: थी को तुम हाउ दा है रंगला है थी हैं मुन्ना एक ही आहो हाल बलाफ़ है मुन्ना रकांग कंको दिन नहे थी मुन्ना वरहा उपावे
3: ದಿವೆಹಿಂಗೆ ಅಮಿಲ್ಲವಂತಕಂ ಕುರಿಯರುವಾದೆ
4: ದಿವೆಹಿಂಗೆ ಉಫೆದ್ದುನ್ ತೆರಿಕಂ ದಕ್ಕುವಾದೆ
3: ದಿವೆಹಿಂಗೆ ಮಾಜಿಗೆ ಮಂಜರ್ತ ಸಿಫಕೊದ್ದೆ
4: ದಿವೆಹಿಂಗೆ ಅಡು
3: ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
4: ಎಂಹಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
3: ಅಡ್ಡಿ ಹನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್